ये टोला ये रा कहिले दंगा पारछे आईना हेरी हेरी कना कहिले कपाल कोरछे कहिले बसे टोला ये रा कहिले दंगा पारछे कहिले हेरसे छला बाटा कहिले भित्र पाछे आखी भौरा पारे लामा।